0: श्लोक महल्ला पहला। सच तेरे खंड सच ब्रह्मण सच तेरे लोष्ट आकार सच तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा क्रम सचा निशान सच सदा कल करोड़ सच सब तान सच सब जोर सची तेरी सिर सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सचते आयन सच जो मर जमे सकाचन कट महला पहला।
1: ਵੱਡੀ ਵੱਡੀ ਆਈ ਜਾ ਵੱਡਾ ਨਾਂ ਵੱਡੀ ਵੱਡੀ ਆਈ ਜਾ ਸਚਨਿਆ ਵੱਡੀ ਵੱਡੀ ਆਈ ਜਾ ਨੇ ਚੱਠਾ ਵੱਡੀ ਵੱਡੀ ਆਈ ਜਾ ਨੇ ਅਲਾ